0: is Laika.
1: तू बेच दा गोलियां, तू बेच दा गोलियां, तू बेच दा सच्चू ना गल करिए कृष्ण, तू गोलियां बेच दा, हुण तू ना टेंशन ले कृष्ण मेरे।